ਸਦ सो दर तेरा केहा सो घर केहा जित बह सर्ब संभाले वाजे तेरे नाद अनेक असंखा केते तेरे वावन हारे

अवर ना कोई। तू जोग जोग एको सदा सदा तू एको जी, तू नेह चल करता सोई, तुद आपे पावै सोई वरतै जी, तू आपे करह सो होई, तुद आपे श्रेष्ठ सब।

मैं सुख कने कोई न जाने तुम्हारा अंत ऊंचे ते ऊंचा भगवान सगल समागी तुम्हारा सूतर तारी तुम ते हो वे सो आगे हका

चौथा करहु कृपा जग जीवन दाते मेरा मन हर सेती राचे सतगुर बचन देव अत निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन भेद लियो हर साचे जिह काल कै मुख जगत सब ग्रसिया गुरु सतगुर कै बचन हर हम बाचे राव जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत भारी विच विष्टा